को जी तूने चल करता सोई, तू दे आपे पावे सोई वरता जी, तू आपे कर है सोई। सो

रचा हुए ताहे सब काला, दुष्ट अरिष्ट टरे तत्काला, कृपा दृष्ट तन जाहे न हर हो, ताके ताप तनक मह हर हो।

विचार सच्चे तेरे करने सर्व विचार सच्चा तेरा अमर सच्चा दीवान सच्चा तेरा हुक्म सच्चा फरमान सच्चा तेरा कर्म सच्चा निशान सच्चे तुदा